आजाद हरि पात हरि अमृत हरि अनंत हरि अरिहं हरि ओम हरि रोग हरि अरिहं हरि तरम हरि हरि बल हरि अदर हरि हरि हरि हरि हरि हरि हरि हरि हरि हरि हरि हरि हरि हरि हरि हरि हरि हरि हरि हरि हरि हरि हरि हरि हरि हरि हरि हरि हरि हरि हरि हरि हरि हरि हरि हरि हरि हरि हरि हरि हरि हरि हरि हरि हरि हरि ಭಜಸ್ತು ಭಜಸ್ತು ಭಜಸ್ತು ಭಜಸ್ತು ಭಜಸ್ತು ಭಜಸ್ತು ಭಜಸ್ತು ಭಜಸ್ತು ಭಜಸ್ತು ಭಜಸ್ತು ಭಜಸ್ತು ಭಜಸ್ತು ಭಜಸ್ತು ಭಜಸ್ತು ಭಜಸ್ತು ಭಜಸ್ತು ಭಜಸ್ತು ಭಜಸ್ತು ಭಜಸ್ತು ಭಜಸ್ತು ಭಜಸ್ತು ಭಜಸ್ತು ಭಜಸ್ತು ಭಜಸ್ತು ಭಜಸ್ತು ಭಜಸ್ತು ಭಜಸ್ತು ಭಜಸ್ತು ಭಜಸ್ತು ಭಜಸ್ತು ಭಜಸ್ತು ಭಜಸ್ತು

जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय